हर नाले साचे साहेबा क्या नाही कर तेरा करता तेरा सब किश है जिस दे सो पावे सदा सिर सला तेरी नाम मन वसावे नाम जिनकै मन वसिया वाजे धर्म बाजे शब्द कनेरे कहे नानक सच्चे साहिब क्या नाही कर तेरा साचा नाम मेरा आधारो साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाइया कर शांत सुख मन आए वसिया जिन इच्छा सब पुजाइया सदा कुर्बान किया गुरु विटो जिस दिया ए वड़ियाइया कहे नानक सुनो संतो सब तरो प्यारो साचा नाम मेरा आधारो बाजे पंच शब्द तित कर सुभागे कर सुभागे शब्द बाजे कला जित कर धारिया

ਸਤਿਸਿਆਦੇਸ ਆਦੇ ਅਨੀਲ ਅਨਾਦੇ ਅਨਾਥ ਜੁਗ ਜੁਗੇ ਕੋਵੇ ਸਭ ਆਸਨ ਲੋਏ ਲੋਏ ਭੰਡਾਰ ਜੋ ਕਿਛ ਪਾਇਆ ਸੁਏ ਕਾਂਭਾਰ ਕਰ ਕਰ ਵੇਖੇ ਸਿਰਜਣਹਾਰ ਨਾਨਕ ਸੱਚੇ ਕੀ ਸਾਚੀ ਕਾਰ ਆਦੇਸ ਤਿਸੇ ਆਦੇਸ ਆਦ ਅਨੀਲ ਅਨਾਦ ਅਨਾਥ ਜੁਗ ਜੁਗੇ ਕੋ ਵੇਸ ਇੱਕ ਦੂਜੀ ਭਾਉ ਲੱਖ ਹੋਹੈ ਲੱਖ ਹੋਵੈ ਲੱਖ ਵੀਸ ਲੱਖ ਲੱਖ ਗੇੜਾ ਆਖੀ ਇੱਕ ਨਾਮ ਜਗਦੀਸ਼ ਏ ਤਰਾਏ ਪਤ ਪਵੜੀਆਂ ਚੜੀਏ ਹੋਏ ਅਕੀਸ ਸੁਨ ਗੱਲਾਂ ਆਕਾਸ਼ ਕੀ ਕੀਟਾਂ ਆਈ ਰੀਸ ਨਾਨਕ ਨਦਰੀ ਪਾਈ ਹੈ ਕੂੜੀ ਕੂੜਾ ਠੀਸ ਆਖਣ ਜੋਰ ਚੁੱਪੈ ਨ ਜੋਰ ਜੋਰ ਨਾ ਮੰਗਣ ਦੇਣ ਨਾ ਜੋਰ ਜੋਰ ਨਾ ਜੀਵਨ ਮਰਨ ਨਹਿ ਜੋਰ ਜੋਰ ਨਾ ਰਾਜ ਮਾਲ ਮਨਸੋਰ ਜੋਰ ਨਾ ਸੁਰਤੀ ਗਿਆਨ ਵਿਚਾਰ ਜੋਰ ਨਾ ਜੁਗਤੀ ਛੁੱਟੇ ਸੰਸਾਰ ਜੇ ਸੱਥ ਜੋਰ ਕਰ ਵੇਖੇ ਸੋਏ ਨਾਨਕ ਉਤਮ ਰੀਚ ਨਾ ਕੋਏ ਰਾਤੀ ਰੁਤੀ ਤਿਥੀ ਵਾਰ ਪਵਨ ਪਾਣੀ ਅਗਨੀ ਪਾਤਾਲ ਤਿਸਵੇ ਧਰਤੀ ਥਾਪ ਰੱਖੀ ਧਰਮਸਾਲ ਤਿਸਵੇ ਜੀ ਜੁਗਤ ਕੇ ਰੰਗ ਤਿਨਕੇ ਨਾਮ ਅਨੇਕ ਅਨੰਤ ਕਰਮੀ ਕਰਮੀ ਹੋਏ ਵਿਚਾਰ ਸੱਚਾ ਆਪ ਸੱਚਾ ਦਰਬਾਰ ਤਿੱਥੇ ਸੁਣ ਪੰਜ ਪ੍ਰਵਾਨ ਨਦਰੀ ਕਰਮ ਪਵੇ ਨਿਸਾਨ ਕੱਚ ਬਕਾਈ ਉੱਥੇ ਪਾਏ ਨਾਨਕ ਗਿਆ ਜਾਪੇ ਜਾਏ ਧਰਮ ਖੰਡ ਕਾ ਇਹੋ ਧਰਮ ਗਿਆਨ ਖੰਡ ਕਾ ਆਖੋ ਕਰਮ ਕੇਤੇ ਪਵਨ ਪਾਣੀ ਵੈ ਸੰਤਰ ਕੇਤੇ ਕਾਣ ਮਹੇਸ਼ ਕੇਤੇ ਬਰਮੇ ਘਾੜਤ ਘੜੀ ਹੈ ਰੂਪ ਰੰਗ ਕੇ ਵੇਸ ਕੇਤੀ ਆ ਕਰਮ ਭੂਮੀ ਮੇਰ ਕੇਤੇ ਕੇਤੇ ਧੂਪ ਦੇਸ ਕੇਤੇ ਇੰਦ ਚੰਦ ਸੂਰ ਕੇਤੇ ਕੇਤੇ ਮੰਡਲ ਦੇਸ ਕੇਤੇ ਸਿੱਧ ਬੁੱਧ ਨਾਥ ਕੇਤੇ ਕੇਤੇ ਦੇਵੀ ਵੇਸ ਕੇਤੇ ਦੇਵ ਦਾਨਵ ਮੁੰਨ ਕੇਤੇ ਕੇਤੇ ਰਤਨ ਸਮੁੰਦ ਕੇਤੀ ਆ ਖਾਣੀ ਕੇਤੀ ਆ ਬਾਣੀ ਕੇਤੇ ਪੰਧ ਰਿੰਦ ਕੇਤੀ ਆ ਸੁਰਤੀ ਸਿਵ ਕੇਤੇ ਨਾਨਕ ਅੰਤ ਨਾਂਤ ਗਿਆਨ ਖੰਡ ਮੈਂ ਗਿਆਨ ਪ੍ਰਚੰਡ ਤਿੱਥੇ ਨਾਦ ਵਿਨੋਦ ਕੋੜਿਆ ਆਨੰਦ ਸਰਮ ਖੰਡ ਕੀ ਬਾਣੀ ਰੂਪ ਤਿੱਥੇ ਘਾੜਤ ਘੜੀਏ ਬਹੁਤੇ ਅਨੂਪ ਤਾਂ ਕੀਆਂ ਗੱਲਾਂ ਕਥੀਆਂ ਨਾ ਜਾਹੇ ਜੇ ਕੋ ਕਹੇ ਪਿਛੇ ਪਛਤਾਏ ਤਿੱਥੇ ਘੜੀਏ ਸੁਰਤ ਮਤ ਮਨ ਬੁੱਧ ਤਿੱਥੇ ਘੜੀਏ ਸੁਰਾਂ ਸਿੱਧਾਂ ਕੀ ਸੁਧ ਕਰਮ ਖੰਡ ਕੀ ਬਾਣੀ ਜੋਰ ਤਿੱਥੇ ਹੋਰ ਨਾ ਕੋਈ ਹੋਰ ਤਿੱਥੇ ਜੋਦ ਮਹਾਂਬਲ ਸੂਰ ਤਿਨ ਮੈਂ ਰਾਮ ਰਿਹਾ ਭਰਪੂਰ ਤਿੱਥੇ ਸੀਤੋ ਸੀਤਾ ਮਹਿਮਾ ਮਾਹੇ ਤਾਂ ਕੇ ਰੂਪ ਨਾ ਕਥਨੇ ਜਾਹੇ ਨਾਵੇ ਮਰੇ ਨਾ ਠਾਗੇ ਜਾਹੇ ਜਿਨ ਕਾਇ ਰਾਮ ਵਸੈ ਮਨ ਮਾਹੇ ਤਿੱਥੇ ਭਗਤ ਵਸੇ ਕਹਿ ਲੋ ਕਰੇ ਆਨੰਦ ਸੱਚਾ ਮਨ ਸੋਏ ਸੱਚ ਖੰਡ ਵਸੇ ਨਿਰੰਕਾਰ ਕਰ ਕਰ ਵੇਖੈ ਨਦਰ ਨਿਹਾਲ ਤਿੱਥੇ ਖੰਡ ਬਡਲਵਰ ਭੰਡ ਜੇ ਕੋ ਕਥੇ ਤਾਂ ਅੰਤ ਨਾਂਤ ਤਿੱਥੇ ਲੋ ਲੋ ਆਕਾਰ ਜਿਵ ਜਿਵ ਹੁਕਮ ਤਿਵੈ ਤਿਵਕਾਰ ਵੇਖੈ ਵਿਕਸੇ ਕਰ ਵਿਚਾਰ ਨਾਨਕ ਕਥਨਾ ਕਰੜਾ ਸਾਰ ਜਤ ਪਹਾਰਾ ਧੀਰਜ ਸੁਨਿਹਾਰ ਹਰਣ ਮਤ ਵੇਦ ਉਥਿਹਾਰ ਭਉ ਖਲਾਗਣ ਤਪਤਾਓ ਭਾਂਡਾ ਭਉ ਅੰਮ੍ਰਿਤ ਤਿਤ ਢਾਲ ਘੜੀਐ ਸ਼ਬਦ ਸੱਚੀ ਟਕਸਾਲ ਘੜੀਐ ਸ਼ਬਦ ਸੱਚੀ ਟਕਸਾਲ ਜਿਨ ਕੋ ਨਦਰ ਕਰਮ ਤਿਨਕਾਰ ਨਾਨਕ ਨਦਰੀ ਨਦਰ ਨਿਹਾਲ ਸਲੋਕ ਪਵਨ ਗੁਰੂ ਪਾਣੀ ਪਿਤਾ ਮਾਤਾ ਤਰਤ ਮਹਤ ਦਿਵਸ ਰਾਤ ਦੁਇ ਦਾਈ ਦਾਇਆ ਖੇਲ ਸਗਲ ਜਗਤ ਚੰਗਿਆਈਆਂ ਬੁਰਿਆਈਆਂ ਵਾਚੇ ਧਰਮ ਹਦੂਰ ਕਰਮੀ ਆਪੋ ਆਪਣੀ ਕੇ ਨੇੜੈ ਕੇ ਦੂਰ ਜਿੰਨੀ ਨਾਮ ਤੇ ਆਇਆ ਗਏ ਮਸਕਤ ਕਾਲ ਨਾਨਕ ਤੇ ਮੁਖ ਉਜਲੇ ਕੇਤੀ ਛੁੱਟੀ ਨਾਲ ਸੋ ਦਰ ਆਗਾਸਾ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ ਇੱਕੋ ਅੰਕਾਰ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ ਸੋ ਦਰ ਤੇਰਾ ਕਿਹਾ ਸੋ ਘਰ ਕਿਹਾ ਜਿਤ ਵੈ ਸਰਬ ਸੰਭਾਲੇ ਵਾਜੇ ਤੇਰੇ ਨਾਦ ਅਨੇਕੇ ਸੰਖਾ ਕੇਤੇ ਤੇਰੇ ਵਾਵਣ ਹਾਰੇ ਕੇਤੇ ਤੇਰੇ ਰਾਗ ਪਰੀ ਸਿਉਂ ਕਹੀਐ ਕੇਤੇ ਤੇਰੇ ਗਾਵਣ ਹਾਰੇ ਗਾਵਣ ਤੁਧਨੋਂ ਪਵਨ ਪਾਣੀ ਬੈ ਸੰਤਰ ਗਾਵੇ ਰਾਜਾ ਧਰਮ ਦੁਆਰੇ ਗਾਵਣ ਤੁਧਨੋਂ ਚਿਤ ਗੁਪਤ ਲਿਖ ਜਾਨਣ ਲਿਖ ਲਿਖ ਧਰਮ ਵਿਚਾਰੇ ਗਾਵਣ ਤੁਧਨੋਂ ਈਸ਼ਰ ਬ੍ਰਹਮਾ ਦੇਵੀ ਸੁਣ ਤੇਰੇ ਸਦਾ ਸੁਵਾਰੇ ਗਾਵਣ ਤੁਧਨੋਂ ਇੰਦਰ ਅੰਦਰ ਆਸਨ ਬੈਠੇ ਦੇਵਤਿਆਂ ਅੰਦਰ ਨਾਲੇ ਗਾਵਣ ਤੁਧਨੋਂ ਸਿੱਧ ਸਮਾਧੀ ਅੰਦਰ ਗਾਵਣ ਤੁਧਨੋਂ ਸਾਧ ਵਿਚਾਰੇ ਗਾਵਣ ਤੁਧਨੋ ਜਤੀ ਸਤੀ ਸੰਤੋਖੀ ਗਾਵਣ ਤੁਧਨੋ ਵੀਰ ਕਰਾਰੇ ਗਾਵਣ ਤੁਧਨੋ ਪੰਡਤ ਪੜਨ ਰਖੀ ਸਰ ਜੁਗ ਜੁਗ ਵੇਦਾ ਨਾਲੇ ਗਾਵਣ ਤੁਧਨੋ ਮੋਹਣੀਆ ਮਨ ਮੋਹਨ ਸੁਰਗ ਮੱਛ ਪਿਆਲੇ ਗਾਵਣ ਤੁਧਨੋ ਰਤਨਿਓ ਪਾਏ ਤੇਰੇ ਅੜ ਸੜ ਤੀਰਥ ਨਾਲੇ ਗਾਵਣ ਤੁਧਨੋ ਜੋਧ ਮਹਾਬਲ ਸੂਰਾ ਗਾਵਣ ਤੁਧਨੋ ਖਾਣੀ ਚਾਰੇ ਗਾਵਣ ਤੁਧਨੋ ਖੰਡ ਮੰਡਲ ਬ੍ਰਹਿਮੰਡਾ ਕਰ ਕਰ ਰੱਖੇ ਤੇਰੇ ਧਾਰੇ ਸਹੀ ਤੁਧਨੋ ਗਾਵਣ
जो तुद पावन रते तेरे भगत रसाले होर केते तुदनो गावन से मैं चित न आवन नानक क्या बिचारे सोई सोई सदा सच साहिब साचा साची नाई है पी होसी जाय ना जासी रचना जिन रचाई रंगी रंगी भाती कर कर जनसी माया जिन्य पाई कर कर देखे कीता अपना ज्यों तिस दी वड्याई जो तिस भावे सोई करसी फिर हुक्म ना करना जाई सो पात साहो साह पात साहिब नानक रैन रजाई आसा महला पहला सुन वड्डा आखे सब कोय क्यों वड्डा डीठा होए कीमत पा ना कहा जाए कहने वाले तेरे रहे समाए वड्डे मेरे साहेबा गहर गंभीरा गुणी गहीरा कोय न जाने तेरा केता केवड़ चीरा रहा सब सुरती मिल सुरत कमाई सब कीमत मिल कीमत पाई ज्ञानी ध्यानी गुर गुरहाई कह न जाई तेरी तिल वड्याई सब सत सब तप सब चंगी आईया सिद्धा पुरखा किया वड्याईया तुदवन सिद्धि कने ना पाईया कर मिले ना ही ठाकर हाईया आखण वाला क्या विचारा शिवती भरे तेरे भंडारा जे तू दे तसे क्या चारा नानक साह सुवरणा रासा महला पहला आखा जीवा विसरे मर जाओ आखने औखा साचा नाओ साचे नाम की लागे भूख तू भूखे खा चलिए दुख सुख विसरे मेरी माए साचा सब साचे नाए रहा साचे नाम की तिलवडे आई आग थके कीमत नहीं पाई जे सा मिलके आखण पाहे वडण होवे घाट न जाए नाओ मरे ना होवे सोग देंदा रहे न चूके भोग गोने होर नाही कोए ना कोआ ना को होए जेवड़े आप तेवड़ तेरी दात जिन दिन करके कीती रात खसम वसारे ते कम जात नानक नावे बात सुनात राह गुजरी महला चौथा हर के जन सतगुर सत पुरखा बिनो करो गुर पास हम कीरे किरम सतगुर सरनाई कर दया नाम प्रगास मेरे मीत गुर देव मुको राम नाम प्रगास गुरमत नाम मेरा प्राण सुखाई अर कीरत मरी रह रास रा हर जन केवट भाग वडेरे जिन हर हर सरदार प्यास हर नाम मिले त्रिवतास मल संगत गुण प्रगास जिन हर हर हर रस नाम ना पाया ते भागिन जम पास जो सतगुर सरण संगत नहीं आए त्रिग जीवास जिन हर जन सतगुर संगत पाई तिन धुर मस्तक लिखिया लिखास धन धन सत संगत जित हर रस पाया मिल जन नानक नाम परगास राग गुजरी महला पंजवा काहे रे मन चितवै उदम जा आहर हर जियो परया सैल पत्थर मैं जनते उपाय ता करज के आगे कर तरिया मेरे माधो जी सत संगत मिले सो तरिया गुर प्रसाद परम पद पाया सूके काश ठरिया राम जनन पिता लोग सुत बनता कोई न किसकी धरिया सिर सिर रिजक संवाहे ठाकर काहे मन भउ करिया ऊडे ऊडे आवे सह को सांत पाछे बचरे शरिया तन कवन खलावे कवन चुगावे मन में सिमरन करिया साबिन दान दस अठ सिधान ठाकर कर तल धरिया जन नानक बल बल सद बल जाइय त्रांत न पारा वरिया राग आसा महला चौथा सो पुरखे को अंकार सतगुर प्रसाद सो पुरख निरंजन हर पुरख निरंजन हर अगुमा गमय पारा सब त्यावे तुर जी हर सचे सृजन हारा सब जी तुम्हारे जी तू जिया कर दारा हर त्यावो संतो जी सब दुख विसारन हारा हर आपे ठाकुर हर आपे सेवक जी क्या नानक जंत विचारा तू कट कट अंतर सर्ब निरंतर जी हर एको पुरख समाणा एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाणा तू आपे दाता आपे भुगता जी अंत दबिन अवरना जाना तू पार ब्रह्म बेअंत बेअंत जी तेरे क्या गुणे आख वखाणा जो सेवै तुद जी जन नानक तुन कुरबाणा हर त्यावे तुद जी से जन जुग मैं सुख वासी से मुक्त पै जन हर त्याया जी तिन टूटी जाऊकी फासी जिन नरपव त्याया जी तिन का भव सब गुवासी जन सेवा मेरा अर जी त्यारा रूप समासी से तन जिन हर त्याया जी जन नानक तिन बल जासी तेरी भगत भंडार जी भरे बेअंत बेअंता तेरे भगत सलाहन तुद जी हरण के अनेक अनंता
तेरी अनक करे हर पूजा जी, तप तापे जपे बेअंता, तेरे अनेक पड़े बस सिमरत साथ जी, कर क्रिया खट कर्म करंता। से भगत भले जन नानक जी, जो भावे मेरे हर भगवंता, तू आदि पुरख परंपर करता जी, तुर जेवड़े अवरना कोई, तू जुग जुगे कुछ सदा सदा तू एको जी, तू नेचल करता सोई, तुद आपे भावे सोई वरते जी, तू आपे करे सो होई, तुद आपे सिठ सब उपाई जी, तुद आपे सिरज सब गोई, जन नानक गुण गावे करते के जी, जो सब से काजा नोई, आसा महला चौथा, तू करता सचियार मैंडा साई, जो तू भावे सोई थीसी, जो तू दे सोई हों पाई राव, सब तेरी तू सबनी त्याया, जिसनू कृपा करे तिन नाम रतन पाया, गुरमुख लादा मनमुख गवाया, तुझे आप छोड़या मिलाया, तू दरिया सब तुझी माहे, तुझ बन दूजा कोई नाह जी, जन सब तेरा खेल वजोग मिल विछड़िया, संजोगी मेला, जिसनू तू जाना आए सोई जन जाने, अर गुण सदी आख वखाने, जिन अर सेव्या तुन सुख पाया, सहज अरनाम समाया, तू आपे करता तेरा किया सब होए, तुद बन दूजा वरना कोय, तू कर कर विख जाने सोए, जन नानक गुरमुख प्रगट होए, आसा महला पहला, तित सरवरड़े भईले नवासा, पानी पाप कितने की आ, पंकज मोह पग नहीं चाले, हम देखा तह डूबी अलह, मन एक न चेतस मूड मनार बिसरत, तेरे गुण गलिया रहा, राहो जति सती नहीं पड़िया, मूर्ख मुगदा जन्म पया, प्रणवत नानक तिन की सरना, जिन तू नाही विसरिया, सा महला पंजवा, पही प्राप्त मानुख देहुरिया, गोबिंद मरण किए तेरी बरिया, वरकाय तेरे किते ना काम, मिल सात संगत भज केवल नाम, सरंजाम लाग भवजल तरण कह, जन्म बिरथा जात रंग माया कह रहा, जप तप संजम धर्म ना कमाया, सेवा साधना जानिया हर राया, कहो नानक हम नीच करंभा, सरन परे की राखो शर्मा, सोहला राग गौड़ी देव की महला पहला, एको अंकार सतगुर प्रसाद, जय कर कीर्ति आखिए करते काहे बिचारो, तित घर गावो सोहिला सिमरो सृजनहारो, तुम गावो मेरे नरभव का सोहिला, मारी जित सोहिले सदा सुख होय राव, नित नित जीअड़ संभाली आनंद देखेगा देवनहार, तुरे दाने कीमत ना पवे ते दाते कवन सुमार, संबत साहा लिखिया मिरक मिल कर पावो तेल, देहो सज्जन आसी सड़िया, जो वे सब स्यों मेल, घर करे हो पहुंचा सदड़े नित भवन, सदन हरा सिमरी है नानक से दया बन, राग आसा महला पहला, छे घर छे गुर छे उपदेश, गुर गुर एको वेस्या नेक, बाबा जय कर करते कीर्त होए, सो का रख वडाई तोय रहा, विसय जसिया कड़िया पैरा, तिथि वारी माह हुआ, सूरज को रोते अनेक, नानक करते के केते वेस, राग तनासुरी महला पहला, गगन मैथाल रव चंद दीपक बने तारका, मंडल जनक मोती धूप माले, आन लो पवन चवरो करे, सगल बनु राय फूलंत ज्योति, कैसी आरती ओए पव खंडना, तेरी आरती अनाता शब्द बाज अंत भेरी राव, सहस तब नैन नर नैन है तोय को, सहस मूर्त नायक तोय, सहस पद बिमल नरेक पद गंद बिन, सहस तब गंदेव चलत मोही, सब मैं जोत जोत सोए तिसका चरण, सब मैं चरण होए गुर साखी, जोत प्रगट होए जोत सुभावे, सो आरती होए चरण कमल मुकरंद लोभित, मन वंदनो मयाई प्यासा, कृपा जल दे नानक सारंग होए, जाते तेरे नाम वासा, रागौड़ी पूर्वी महला चौथा,